0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

0: नमस्कार, गुड मॉर्निंग आरजे अदनान, तुमचे सोबत आहे इन द शो.
1: ऑल इज वेल आरजे अदनान का मॉर्निंग शो, फ्रेशनेस लाइव रेडियो का फ्लो
0: ऑन एमजीएम 90.8 एफएम. आणि आज आहे 22 सप्टेंबर. चला तर मग जाणून घेऊयात आजच्या दिवसाचं दिनविशेष, काय इतिहासात काय घडामोडी झाल्या होत्या. तर 1499 मध्ये बेसलचा तह झाला आणि स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र बनले. 1660 मध्ये आजच्या दिवशी शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड सिद्धी जोहरच्या ताब्यात देण्यात आला. 1660 मध्ये आदिलशाहीचा सरदार सिद्धी जोहर याने पन्हाळगडाला वेढा दिला होता. जवळपास 4 महिने हा वेढा सुरू होता. गडात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने छत्रपती शिवाजी महाराजांना तह करून गड सोडावा लागला. तहानुसार पन्हाळगड सिद्धी जोहरच्या ताब्यात देण्यात आला. मात्र महाराजांनी लगेचच गड परत मिळवण्यासाठी योजना आखली. पावनखिंडीची लढाई जुलै 1660 मध्ये याच सुटकेदरम्यान झाली होती. बाजीप्रभू देशपांडे आणि मावळ्यांनी खिंडीत प्राणांची आहुती देऊन महाराजांची सुटका केली आणि नंतरच्या काही वर्षात महाराजांनी पुन्हा पन्हाळगडावर ताबा मिळवला. यानंतर 1888 मध्ये आजच्या दिवशी द नॅशनल ज्योग्राफिक मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. 1965 मध्ये दुसरे काश्मीर युद्ध, संयुक्त राष्ट्रसंघाच्या युद्धबंदी आदेशानंतर भारत पाकिस्तान मधील दुसरे काश्मीर युद्ध थांबले आणि 1995 मध्ये नागरिकांना घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविण्याचा अधिकार असण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय जाहीर झाला होता. 1998 मध्ये आजच्या दिवशी सुनील गावस्कर यांना महाराष्ट्र भूषण सन्मान जाहीर झाला. तर हे होतं आजच्या दिवसाचं, म्हणजे 22 सप्टेंबरचं दिनविशेष. अशाच इन्फोटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबत ऐकत रहा आरजे अदनान चा हा शो.

0: गुड मॉर्निंग, नमस्कार. आरजे अदनान तुमच्या सोबत आहे इन द शो.
1: ऑल इज वेल. आरजे अदनान का मॉर्निंग शो, फ्रेशनेस लाइव रेडियो का फ्लो
0: ऑन एमजीएम 90.8 एफएम. आणि सध्या गणेश उत्सव सुरू आहे, म्हणजे होता, आणि आज शेवटचा दिवस. आज आपण बाप्पांचं विसर्जन करणार आहोत. यासोबतच आपण या 10-11 दिवसानंतर रोज गणपती बाप्पांवरचे एक क्विज कॉम्पिटिशन खेळत आहोत. यात मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो गणपती बाप्पांवर आधारित, आणि तुम्ही त्याचं मला उत्तर देत आहे. तर या सेगमेंट मधील आजचा हा शेवटचा प्रश्न आहे, जे याचं उत्तर देणार त्यांना स्पेशल गिफ्ट मिळणार आहे. सो आजचा प्रश्न असा आहे की गणपती बाप्पांच्या पत्नींचे नाव काय आहेत. पुन्हा एकदा ऐका की गणपती बाप्पांच्या पत्नींचे नाव काय आहे. उत्तर व्हॉट्सअप करा 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवर. लवकरात लवकर उत्तर द्या, जे लवकर उत्तर देणार त्यांना गिफ्ट मिळणार आहे. नंबर पुन्हा एकदा ऐका 9359320080. जल्दी करे, देर मत करे और गिफ्ट जीते और सुनते रहे.

0: गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया आरजी अदनान तुमच्या सोबत आहे ऑन एमसीएम 90.8 एफएम. आणि आपण या गणेश उत्सवात आपल्या शहरातील काही जे महत्त्वाचे आणि खूप सुंदर असे गणेश मंडळ आहेत ना त्यांना भेट देत असतो आणि त्या मंडळांबद्दल जाणून घेत असतो. तर आज आपण बोलणार आहोत श्री यादगार गणेश मंडळाबद्दल. आणि या वर्षीचा त्यांचा देखावा जो आहे ना तो खूपच सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. तर तुम्ही ते नक्की बघायला पाहिजे. तर आता आपल्यासोबत आहेत आनंद गायकवाड सर, त्यांच्यासोबत आज आपण बोलणार आहोत.
1: आनंद गायकवाड, मी या मंडळाचा 40 वर्षापासून कार्यकर्ता आहे. मंडळाचं नाव आहे संभाजीनगरचा राजा श्री यादगार गणेश मंडळ. आणि आमच्या मंडळाची ही परंपरा आहे की आम्ही जे देखावे सादर करतो संस्कृतीला व लहान मुलांना असं बघण्यासारखे, फॅमिलीसहित बघण्यासारखे आमचे देखावे असतात. आणि यावर्षी आम्ही हा जो देखावा सादर केलेला आहे याच्यामध्ये नागपाशीमध्ये अटकलेले राम लक्ष्मण जेव्हा युद्ध होतं, मेघराज आणि त्यांचं युद्ध होतं, तेव्हा मेघराज बाण सोडून नागपाशामध्ये राम आणि लक्ष्मणना अडकतात, तेव्हा गरुड पक्षी त्यांची मदत करतो आणि त्यांना त्याच्यातून मुक्त करतो. असा हा एक पौराणिक देखावा आमचा आहे आणि दरवर्षी आमचे असेच देखावे असतात.
0: क्या बात आहे, तर खरंच खूप सुंदर असा हा देखावा तुम्ही तयार केलेला आहे. तर आपण यादगार गणेश मंडळाबद्दल अजून जाणून घेणारच आहोत, बट थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.
2: Only on MGM 90.8 FM.

0: यादगार गणेश मंडळाबद्दल आज आपण बोलत आहोत. आर जे अदनान तुमच्यासोबत आहे ओणेमची एम 90.8 FM. आणि या गणेशोत्सवातनं तर आम्ही आपल्या शहरातील वेगवेगळे जे गणेश मंडळ आहेत त्यांना भेट देत आहोत आणि त्याबद्दल जाणून घेत आहोत. तर आपल्यासोबत आहे यादगार गणेश मंडळाचे आनंद गायकवाड सर. तर सर, या मंडळाची सुरुवात कधीपासून झाली आहे?
1: 1965 आमच्या मंडळाची सुरुवात झालेली आहे. नंदकुमार घोडेले, रमेश घोडेले, गोपी घोडेले, सुनीलजी मालानी, मंगलशेठ नलावडे या कार्यकर्त्यांनी त्यावेळेस या मंडळाची सुरुवात केलेली. आज या मंडळाला खूप मोठं स्वरूप आलेलं आहे.
2: आणि या मंडळाच्या अंतर्गत कोणकोणते कार्यक्रम तुम्ही आता या पूर्ण उत्सवात घेणार आहात?
1: मंडळाच्या याच्यामध्ये आम्ही एक तर दंत चिकित्सक, त्याच्यानंतर नेत्ररोग चेक करणे आणि म्हणजे शाळेकरी जे मुलं असतात त्यांना एज्युकेशन, 10वीच्या मुलींना ट्रान्सपरंट पॅड वाटणे, शूज, दप्तरं हे आमच्याकडून हे कार्यक्रम घेतले जातात गणेश जयंतीला वगैरे.
2: आणि वर्षभर पण ह्याचे कार्यक्रम सुरू असतात का तुमच्या?
1: हा, वर्षभर आम्हाला जसं इव्हेंट आलं की बाबा 8-10 लोकांनी असं करायला पाहिजे किंवा त्याच्यावर आम्ही काम करतो. जसं नेपाळचं आहे काही असे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे चालू असतात समाजासाठी जे उपयोग होतील ते.
0: सो यादगार गणेश मंडळासोबत आज आपण बोलत आहोत. आपल्या गप्पा सुरू राहतील थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.
3: Only on MGM 90.8 FM.

0: गणपती बाप्पा मोरिया मंगल मूर्ती मोरिया आर जे अदनान तुमच्या सोबत आहे ऑन एमजीएम 90.8 एफएम आणि आपल्या सोबत आहे यादगार गणेश मंडळाचे आनंद गायकवाड सर. तर सर, ही जी गणेश बाप्पांची मूर्ती आहे ती चांदीची आहे, तर त्याबद्दल आम्हाला सांगा या मूर्तीबद्दल.
1: आणि सर, या वर्षी तुमच्या मूर्तीबद्दल सांगा.
2: मूर्तीला आता आम्हाला जवळजवळ बघा ते 30-32 वर्ष झाले आमच्या मूर्तीला. ही रतन कुमार बगलेंनी बनवलेली मूर्ती आहे आणि आमच्याकडे जवळ 80-90 किलो ती चांदी आहे. पूर्ण चांदीचा मैरब आणि मंदिर ही मंदिराची जागा आम्ही विकत घेऊन बनवलेली ढोलपुरी दगडामध्ये. हां, ही इटालियन मार्बल वगैरे सगळं लावून आम्ही परमानंट गेलेले आहे
1: परमानंट.
2: हां, म्हणजे आमची श्रद्धा या गणपतीवर खूप आहे. आणि घोडेले परिवार, मालानी परिवार, राका परिवार हे आमचे सगळ्या फॅमिली मिळून, म्हणजे लोकमान्य टिळकांनी जे चालू केलं ना गणेश उत्सव, हा सगळ्यांनी एकत्रित येऊन करा. आज या गल्लीमध्ये एक पण मुलगा राहत नाही, पण गणेश उत्सवामध्ये 10 दिवस सगळे फॅमिली इथं असतात. त्याच्यामुळे आम्ही ते परंपरा आमची कायम ठेवलेली आणि पुढेही चालू ठेवू.
1: आणि विसर्जन होत नाही समजा?
2: नाही, आम्ही विसर्जन करतच नाही आमच्या मूर्ती, परमानंट करून टाकलेली आम्ही मूर्ती.
0: क्या बात है, अतिशय सुंदर सर. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. तर या गणेश उत्सवात मी आपल्या शहरातील स्पेशल मंडळ आहे ज्यांनी एक वेगळा देखावा तयार केलेला आहे किंवा काही उपक्रम घेत आहेत, त्यांना भेट देणार आहे आणि त्या मंडळाबद्दल आपल्या सर्व शहरवासियांना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. सो तुमचे मंडळ असं काही वेगळं काम करत असेल तर नक्की कळवा 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवर किंवा इंस्टाग्रामवर RJ अदनान या इन्स्टा पेजला DM करा, म्हणजे मेसेज करा. आणि ऐकत रहा RJ अदनान सोबत.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: गुड मॉर्निंग, नमस्कार आरजे अदनान तुमच्या सोबत आहे इन द शो.
1: ऑल इज वेल आरजे अदनान मॉर्निंग शो फ्रेशनेस लाइव्ह रेडिओ कंट्रोल
0: ऑन एमजीएम 90.8 एफएम. आणि सध्या गणपती उत्सव सुरू आहे. आज आपण बाप्पांचं विसर्जन करणार आहोत. तर याच निमित्ताने ना आपण दररोज गणपती बाप्पांवर एक क्विज खेळत असतो आणि यात मी तुम्हाला एक प्रश्न विचारत असतो आणि जे परफेक्ट करेक्ट उत्तर देतात त्यांना गिफ्ट मिळतंय. तर आजचा प्रश्न असा होता की गणपती बाप्पांच्या पत्नीचे नाव काय आहे आणि उत्तर आहे रिद्धी आणि सिद्धी. रिद्धी सिद्धी ही गणपती बाप्पांच्या पत्नी होत्या. तर या प्रश्नाचं एकदम परफेक्ट उत्तर दिलेलं आहे चैत्राली देशमुख यांनी. सो कॉंग्रॅच्युलेशन चैत्राली देशमुख, तुम्ही आजच्या विनर बनला आहात. तुम्हाला आमच्याकडून एक गिफ्ट मिळणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन चैत्राली जी. अशा प्रकारे हे स्पेशल क्विझ गेम आज आपण इथे थांबूयात, पण गिफ्ट जिंकण्याची संधी तुम्हाला दररोज आपल्या शो मध्ये मिळणार आहे वेगवेगळ्या प्रकारे. तोपर्यंत ऐकत रहा.
1: All is well, Arjay and Anand, come on, you show freshness, live radio, control
0: on MGM 90.8 FM.
2: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
3: डॉक्टर अमोल पात्रीकर मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
2: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज,

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट.
2: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
3: तुम्ही ऐकत आहात MGM 90.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी।
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची।
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात।
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455।

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

हॅलो नमस्कार गुड इव्हनिंग. तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है. मी आहे RJ भूषण आणि शो सुरू झालाय आपला. मित्रांनो, कधी कधी दिवसाची सुरुवात मोठ्या प्लॅनने करायची गरज नसते, फक्त एक छोटासा पॉझिटिव्ह विचार पुरेसा असतो. जसं की आज कालच्या पेक्षा थोडं चांगलं करायचं, कारण आपल्याला रोज आयुष्य बदलायची गरज नसते. पण रोजच्या दिवसात एक छोटी चांगली गोष्ट वाढवली तरी काही महिन्यांनी फरक नक्की जाणवतो. आणि हो, आजचा दिवस असा आहे की हा छोटासा पॉझिटिव्ह विचार मनात ठेवून संध्याकाळपर्यंत पोहोचायला काही हरकत नाही. मी आहे RJ भूषण, शो सुरू झालाय आपला. ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आज भाद्रपद शुक्ल पक्षातील परिवर्तनी एकादशी आहे. धार्मिक परंपरेत या दिवसाला विशेष महत्व दिलं जातं, पण मला ना या दिवसातून एक वेगळा विचार आवडतो, परिवर्तन. आपण बदलायला घाबरतो, कारण बदल म्हणजे सगळं उलट पालट असं आपल्याला वाटतं, पण कधी कधी परिवर्तन म्हणजे फक्त एवढंच. काल ज्या गोष्टीवर विनाकारण चिडलो, आज त्यावर थोडं शांत राहणं, मोठे बदल करू नंतर, पण आज एखादी छोटी चांगली सवय, छोटी चांगली सुरुवात करूया. मी आहे आरजे भूषण, शो सुरू आहे आपला. ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 एफएम, साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, गणपती बाप्पा आलेले आहेत आणि त्यामुळे माहोलच बदललेला आहे. आरती, प्रसाद, दर्शन, मंडळ, अर्थातच मित्रांसोबतची ही संध्याकाळ. मित्रांनो, आज गणपती उत्सवाचा 9वा दिवस आहे आणि मुंबईत तर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आजही मोठी गर्दी पाहायला मिळते. मग आज तुमच्या मंडळामध्ये काय खास आहे? एखादी स्पर्धा आहे? तुम्ही एखाद्या स्पर्धेत भाग घेतला का? किंवा तुम्ही एखाद्या स्पर्धेत जिंकला आहात का? आणि भंडाऱ्याचा काय विषय आहे? आमच्या गणपती मंडळात तर गुरुवारी भंडारा आहे. त्याच्या आधी कोणाकडे भंडारा असेल तर मला बिलकुल बोलवा. त्यासाठी तुम्ही मला इंस्टाग्रामला DM करा. माझा इंस्टाग्राम आय डी आहे RJ_भूषण.पवार. मी आहे RJ भूषण. शो सुरू आहे आपला. ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बैक एमडीएम रेडियो 90.8 एफएम वर मी आहे आरजे भूषण. शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आपण जर एखाद्या व्यक्तीला भेटलो आणि तो व्यक्ती आपल्याशी हसून बोलला तर आपला नकळत मूड चांगला होतो. याचं कारण म्हणजे व्यक्तीचा आवाज, बोलण्याची पद्धत हे समोरच्या व्यक्तीवर परिणाम करतं. म्हणून आपण आज एक छोटासा एक्सपेरिमेंट करू. दुकानदार असो, ऑफिसमधला कलीग असो किंवा घरातली व्यक्ती, आज मुद्दामून एखाद्याला नेहमीपेक्षा थोडं जास्त प्रेमाने बोला आणि समोरच्याची रिॲक्शन बघा. कदाचित तुमच्या एका चांगल्या वाक्यामुळे एखाद्या व्यक्तीचा पूर्ण दिवस चांगला जाईल आणि कदाचित तुमच्या अशा वागण्याने तुम्हालाही आनंद मिळेल आणि तुमचा सुद्धा दिवस चांगला जाईल. काय म्हणता, करणार ट्राय? नक्की ट्राय करून बघा आणि ऐकत रहा आर जे भूषणला.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आरचे भूषण. शो सुरू आहे आपला. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याच्या लोकांना ऐश्वर्या राय सारखं गाणं म्हणायची वेळ आली आहे. कारण की छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यासाठी सध्या पावसाचा विषय महत्वाचा आहे. 14 सप्टेंबर पर्यंतच्या आकडेवारीनुसार छत्रपती संभाजीनगर विभागात सरासरीच्या तुलनेत 31.4% पावसाची तूट नोंदवली गेली आहे. आता पुढच्या काही दिवसातल्या पावसावर परिस्थिती किती सुधारणा होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. म्हणजे शेतकरी बांधवांसाठी पुढचे काही दिवस हवामानाच्या दृष्टीने महत्वाचे आहे आणि म्हणूनच शेतीशी संबंधित कुठलाही निर्णय घेताना स्थानिक हवामानाचा अंदाज आणि कृषी विभागाच्या सल्ल्याला प्राधान्य देणं महत्वाचं आहे. मी आहे आरजे भूषण. शो सुरू आहे आपला ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 एफएम. साथ है तो बात है.

वेलकम बॅक MGM रेडिओ 90.8 FM वर. मी आहे RJ भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आपल्याला सर्दी झाली, डोकं दुखलं किंवा छोटासा त्रास झाला तर आपण लगेच काय करतो, मोबाईल काढतो, गुगलवर सिम्पटम्स टाकतो आणि मग औषध शोधायला लागतो. पण औषधाच्या बाबतीत गुगल हा डॉक्टर नाही हे जरा लक्षात ठेवा. आणि आपण औषध घेताना स्ट्रीपवरचं नाव, डोसेज आणि एक्सपायरी डेट पाहतो, पण त्या स्ट्रीपवरची लाल किंवा निळी रेषा कधी लक्षात घेतली का? मित्रांनो, औषधाच्या पॅकिंगवरची लाल व्हर्टिकल लाईन म्हणजे ते प्रिस्क्रिप्शन मेडिसिन असू शकतं, म्हणजे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय स्वतःहून घेण्याचा प्रकार नाही. आणि औषधाच्या पॅकिंगवर निळी रेषा दिसली का? आता इथे थोडं सावध राहणं महत्वाचं आहे. काही औषधांच्या वर्गीकरणासाठी स्पेसिफिक लेबलिंग रिक्वायरमेंट्स असतात, त्यामुळे फक्त रंग पाहून औषध कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं हे ठरवण्यापेक्षा स्ट्रीपवरचं शेड्यूल, वॉर्निंग आणि प्रिस्क्रिप्शन इन्फॉर्मेशन वाचणं महत्वाचं आहे. म्हणून मित्रांनो, पुढच्या वेळी मेडिसिन स्ट्रीप हातात घेतली तर फक्त औषध कशासाठी आहे एवढंच नाही तर औषध कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं हेही पहा. प्रिस्क्रिप्शन मेडिसिन असेल तर डॉक्टर किंवा फार्मसिस्टच्या सल्ल्याशिवाय ते घेणं टाळा. मी आहे RJ भूषण, ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आर जे भूषण. शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आज बॉलिवूड आणि इंडियन सिनेमासाठी एक मोठा दिवस आहे. 72वा नॅशनल फिल्म अवॉर्ड्स हा सोहळा आज गुजरातमधील एकतानगर केवाडिया येथे होतोय. यंदा हा सोहळा नेहमीप्रमाणे दिल्लीमध्ये न होता गुजरातमध्ये होतोय. आणि आणखीन एक खास गोष्ट म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके अवॉर्ड्स 2024 देण्यात येणार आहे. त्यासोबतच आणखीन कोणकोणत्या मूवीला, ऍक्टरला, ऍक्ट्रेसेसला, सिंगर, म्युझिशियनला अवॉर्ड्स भेटतात हे पाहणं सुद्धा इंटरेस्टिंग असेल. त्यावरही आपण बोलूया लवकरच. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आर जे भूषण सोबत. Only on MGM Radio 90.8 FM, साथ है तो बात है.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया आरजे अदनान तुमच्यासोबत आहे ऑन एमसीएम 90.8 एफएम आणि आपण या गणेश उत्सवातून आपल्या शहरातील काही जे महत्त्वाचे आणि खूप सुंदर असे गणेश मंडळ आहेत ना त्यांना भेट देत असतो आणि त्या मंडळांबद्दल जाणून घेत असतो. तर आज आपण बोलणार आहोत श्री यादगार गणेश मंडळाबद्दल आणि यावर्षीचा त्यांचा देखावा जो आहे ना तो खूपच सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. तर तुम्ही ते नक्की बघायला पाहिजे. तर आता आपल्यासोबत आहेत आनंद गायकवाड सर, त्यांच्यासोबत आज आपण बोलणार आहोत.
1: आनंद गायकवाड, मी या मंडळाचा 40 वर्षापासून कार्यकर्ता आहे. हा मंडळाचं नाव आहे संभाजीनगरचा राजा श्री यादगार गणेश मंडळ. आणि आमच्या मंडळाची ही परंपरा आहे की आम्ही जे देखावे सादर करतो संस्कृतीला व लहान मुलांना असं बघण्यासारखे, फॅमिलीसहित बघण्यासारखे आमचे देखावे असतात. आणि यावर्षी आम्ही हा जो देखावा सादर केलेला आहे याच्यामध्ये नागपाशीमध्ये अडकलेले राम लक्ष्मण जेव्हा युद्ध होतं, मेघराज आणि त्यांचं युद्ध होतं, तेव्हा मेघराज बाण सोडून नागपाशीमध्ये राम आणि लक्ष्मणना अडकतात, तेव्हा गरुड पक्षी त्यांची मदत करतो आणि त्यांना त्याच्यातून मुक्त करतो. असा हा एक पौराणिक देखावा आमचा आहे आणि दरवर्षी आमचे असेच देखावे असतात.
0: क्या बात आहे, तर खरंच खूप सुंदर असा हा देखावा तुम्ही तयार केलेला आहे. तर आपण यादगार गणेश मंडळाबद्दल अजून जाणून घेणारच आहोत, बट थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.
2: Only on MGM 90.8 FM. स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
3: डॉक्टर अमोल पात्रीकर मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
2: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
3: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर. और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर.

0: यादगार गणेश मंडळाबद्दल आज आपण बोलत आहोत. आरजे अदनान तुमच्यासोबत आहे ऑन एमजीएम 90.8 एफएम. आणि या गणेशोत्सवात ना तर आम्ही आपल्या शहरातील वेगवेगळे जे गणेश मंडळ आहेत त्यांना भेट देत आहोत आणि त्याबद्दल जाणून घेत आहोत. तर आपल्यासोबत आहे यादगार गणेश मंडळाचे आनंद गायकवाड सर. तर सर, या मंडळाची सुरुवात कधीपासून झाली आहे?
1: 1965 आमच्या मंडळाची सुरुवात झालेली आहे. नंदकुमार घोडेले, रमेश घोडेले, गोपी घोडेले, सुनीलजी मालानी, मंगलशेठ नलावडे या कार्यकर्त्यांनी त्यावेळेस या मंडळाची सुरुवात केलेली आहे. आज या मंडळाला खूप मोठं स्वरूप आलेलं आहे.
2: आणि या मंडळाच्या अंतर्गत कोणकोणते कार्यक्रम तुम्ही आता या पूर्ण उत्सवात घेणार आहात?
1: मंडळाच्या याच्यामध्ये आम्ही एक दंत चिकित्सक, त्याच्यानंतर नेत्ररोग चेक करणे आणि म्हणजे शाळेकरी जे मुलं असतात त्यांना एज्युकेशन, 10वीच्या मुलींना ट्रान्सपरंट पॅड वाटणे, शूज, दप्तर हे आमच्याकडून हे कार्यक्रम घेतले जातात गणेश जयंतीला वगैरे.
2: आणि वर्षभर पण ह्याचे कार्यक्रम सुरू असतात का तुमच्या?
1: हा, वर्षभर आम्हाला जसं इव्हेंट आलं की बाबा 8-10 लोकांनी असं करायला पाहिजे किंवा त्याच्यावर आम्ही काम करतो. जसं नेपाळचं हे काही असे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे चालू असतात समाजासाठी जे उपयोग होतील ते.
0: सो यादगार गणेश मंडळासोबत आज आपण बोलत आहोत. आपल्या गप्पा सुरू राहतील थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.
3: Only on MGM 90.8 FM. स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
4: डॉक्टर अमोल पात्रिकर, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
3: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
4: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजी नगर. और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजी नगर.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आर जे अदनान तुमच्या सोबत आहे ऑन एमजीएम 90.8 एफएम आणि आपल्या सोबत आहे यादगार गणेश मंडळाचे आनंद गायकवाड सर. तर सर, ही जी गणेश बाप्पांची मूर्ती आहे ती चांदीची आहे, तर त्याबद्दल आम्हाला सांगा या मूर्तीबद्दल.
1: आणि सर, यावर्षी तुमच्या मूर्तीबद्दल सांगा.
2: मूर्तीला आता आम्हाला जवळजवळ बघा ते 30-32 वर्ष झाले आमच्या मूर्तीला. ही रतनकुमार बगलेंनी बनवलेली मूर्ती आहे आणि आमच्याकडे जवळ 80-90 किलोची चांदी आहे. पूर्ण चांदीचा मैरब आणि मंदिर, ही मंदिराची जागा आम्ही विकत घेऊन बनवलेली ढोलपुरी दगडामध्ये. हा, ही इटालियन मार्बल वगैरे सगळं लावून आम्ही परमानंट गेलेले आहे. हा, म्हणजे आमची श्रद्धा या गणपतीवर खूप आहे. आणि घोडेले परिवार, मालानी परिवार, राका परिवार, हे आमचे सगळ्या फॅमिली मिळून, म्हणजे लोकमान्य टिळकांनी जे चालू केलं ना गणेश उत्सव, हा सगळ्यांनी एकत्रित येऊन करा. आज या गल्लीमध्ये एक पण मुलगा राहत नाही, पण गणेश उत्सवामध्ये 10 दिवस सगळे फॅमिली इथं असतात. त्याच्यामुळे आम्ही ते परंपरा आमची कायम ठेवलेली आणि पुढेही चालू ठेवू.
1: आणि विसर्जन होत नाही समजा?
2: नाही, आम्ही विसर्जन करतच नाही आमच्या मूर्ती, परमानंट करून टाकलेली आम्ही मूर्ती.
0: क्या बात है, अतिशय सुंदर सर. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. तर या गणेश उत्सवात मी आपल्या शहरातील स्पेशल मंडळ आहेत ज्यांनी एक वेगळा देखावा तयार केलेला आहे किंवा काही उपक्रम घेत आहेत, त्यांना भेट देणार आहे आणि त्या मंडळाबद्दल आपल्या सर्व शहरवासियांना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. सो तुमचे मंडळ असं काही वेगळं काम करत असेल तर नक्की कळवा 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवर किंवा इंस्टाग्रामवर RJ अदनान या इन्स्टा पेजला DM करा, म्हणजे मेसेज करा. आणि ऐकत रहा RJ अदनान सोबत.
3: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
0: डॉक्टर अमोल पात्रिकर, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
3: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
0: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजी नगर. और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजी नगर.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे, पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
0: हॅलो, हाय, नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
0: हॅलो, हाय, नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
0: हॅलो, हाय, नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
0: हॅलो, हाय, नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
0: हॅलो, हाय, नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
0: हॅलो, हाय, नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
0: हॅलो, हाय, नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
0: हॅलो, हाय, नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8